उपाय नित देवे चढ़े सुवाया अपरंपरया पे था पुथा पे इस पावे सो होवे नानक हीरा हीरे विद्या गुण कै हार परोवे गुण गुणे समान मस्तक नाम निशानु हसा समाया चूका आमन जानु सच साच पछाता साचे राता साच मिले मन पावे साचे ऊपर अवर न दिसे साचे साच समावे मोहन मोहि लिया मन मेरा बंधन खोल निरारे नानक ज्योति ज्योत समाणी जा मिलिया अत प्यारे सज कर खोज लहे

ए मन मेरिया तू समझ अचेत ए आणिया राम ए मन मेरिया जट अवगुण गुणी समाणिया राम बहु साध लुभाणे किरत कमाणे।

अंतरजामी साचा सोए, तेरी टेक तेरा मनतान, ईगा ऊहा तू दीबान, तेरी टेक तेरा परवासा, सगल त्याव है प्रभु गुणतासा, जब जब अंध करे तेरे दासा, सिमर नानक साचे गुणतासा, भैरों महला पंजवां।